काचा जय हे घटोत्कचा आणि देव गुरुडे कोंडाडवलदे एने युर्दिनेल्ला शासिंचवलदे एने ऐश्वर्यनेल्ला साधिंचवलदे ए